0: सनम मारवी ऐं शाज़िया मारवी जी ख़ूबसूरत आवाज़ त हलूं था दोस्तनि जेके मैसेजिस आहिनि उन्हनि जी तरफ़ छो जो वरी न्यूज़ ब्रेक जो बि टाइम थी वेंदो त असां सां हिन वक़्तु मौजूदु आहे पैनल ते चवे थो अस्सलाम अलैकुम डियर गुल सेकंड डे ईद मुबारक दादा तव्हांखे बि ईद जो ॿियो ॾिहाड़ो मुबारक हुजे वरी महिरबानी ऐं अदा जन चवनि था त आई एम ओल्ड लिसनर्स बट माई फर्स्ट एस एम एस इन यूर शो यार वाह ज़बरदस्त तव्हांजी महिरबानी मिठा ऐं तव्हां असांजे नेटवर्क खे ॿुधंदा आहियो असांजा पुराणा लिसनर्स आहियो ऐं तव्हां पहिरियों दफ़ो मुंहिंजे शो में शामिल थिया आहियो रेला मूंसां गॾु आहे असांजे शो में शामिल थिया आहियो त स्पेशली असां ॿिन्ही जी तरफ़ खां तव्हांखे वेलकम भलीकार ऐं ॿी ॿोलीअ में बि नथो अचे मूंखे बस इहो आहे त भलीकार सां तव्हांखे असां चऊं ऐं महिरबानी आहे तव्हांजी ऐं अदाजन जो जेको आहे न नालो उहो नालो आहे मीरपुर ख़ासि जी जुलेरीअ खां आहे उमेद अली लाशारी पाण खे ॿुधी रहिया आहिनि ऐं मैसेज कयो अथनि अदा उमेद अली महिरबानी तव्हांजी स्पेशली तव्हांखे मां पंहिंजे शो में भलीकार चवां थो ऐं उन सां गॾु आहे ख़ालिद जूणे जो अदील अबरो ऐं आहे कुमार राजा हमीर चंड ऐं शमन अली मीरल जे कलाम जी अदाजन फरमाइश कई आहे त मिठा हाज़ुर कोशिश कंदासीं तव्हांखे तव्हांजे पसंदि जो कलाम असां ज़रूरु ॿुधायूं ऐं असां सां गॾु आहे अली नवाज़ नूरपुर खां अच्छा जेको मैसेज पहिरियां तव्हां कयो हुयो अदा अली नवाज़ महिरबानी मिठा तव्हां असांजे शो में शामिल थिया लख रुपए लख अहसान तव्हांजा ऐं असां सां गॾु अली नवाज़ नूरपुर वारो जेको आहे उन फरमाइश कई आहे त ओ दिलवारा तोखे कीअं विसारियां इहो कलाम असांखे ॿुधायो त हाज़ुर मिठा ईद लॻी पई आहे बाबा का ख़ुशियुनि वुशियुनि वारा कलाम तव्हां बि ॿुधो असां बि ॿुधूं सभई जेके आहिनि उहे लैला तक़रीबन जेके बि असांजा लिसनर अथव न उन्हनि जेकी फरमाइश कई आहे न दर्दीले कलाम
1: अली नवाज़ नूरपुर वारा जेके ॿिया बि लिसनर रोज़ मुंहिंजो प्रोग्राम ॿुधंदा आहिनि न त उहे हिननि खे मां अहिड़ा ई सॉन्ग ॿुधाईंदा त हुनखे आदत पइजी वई
0: आहे अच्छा अच्छा सही आहे पोइ मतिलबु
1: मुंहिंजो हींअर वाह लॻी वियो माना दिलि वारा ॾुख वारा ई सॉन्ग ॿुधंदा
0: वारा सॉन्ग ॿुधंदी बसि अलाह साईं खेर कंदो सभिनी खां ॾुख दूरि करे कॉलर जी तरफ़ हलूं था अस्सलाम वालेकुम
2: وعلیکم السلام
0: جی ادا کیر کتاں گا
2: میں کوٹ حریداد خان لڈ لگی تھا جے کا محمد خان لڈ سگرال نے عید لک رکھ مبارک
0: سائیں خیر مبارک تا کے بھی کھوڑ ساری عید جو مبارک ہو جن ٹھیک ہے طبیعت صحیح ہے تو عید کہو سائیں
2: ماشاءاللہ زبردست نائس عید تھی گزری
0: زبردست زبردست بلا قربانی کی ہوئی
2: نا قربانی کون گئی
0: بھلا گوشت کھادو تھے
2: گوشت جام کھادو تھے
0: سچی بتا کترو کھادو تھے
2: اترو کھادو اج پھر جی کھاوے وتھے
0: यार हिन एॾी गर्मीअ में एतिरो हा साईं बिल्कुलु बिल्कुलु सही
1: आहे
0: हा न बाबा सिहत पंहिंजी अथई हा कलाम तव्हांखे ॿुधायूं था अलाई कहिड़ो कलाम ॿुधंदे अच्छा सही आहे इहो तव्हांखे असां ॿुधायूं था ऐं तव्हां इन जा बोल इहो सॉन्ग कंहिंजो आहे अदा ठीकु आहे अदा ब्रेक खां ॿुधाईंदासीं कोशिश कंदासीं जी हा पंहिंजे दोस्तनि खे शामिल कयो ख़ैर मुबारक ख़ैर मुबारक उमेद तव्हांजी इहा जेका आहे ईद मुबारक सभिनी जिन खे तव्हां विश कयो आहे उहे बि ॿुधंदा हूंदा ऐं उन्हनि बि क़बूल कई हूंदी त वक़्तु थिए पियो न्यूज़ ब्रेक जो हलंदासीं न्यूज़ ब्रेक जे तरफ़ न्यूज़ ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं वापसि अची करे शामिल कंदासीं तव्हांजो लाइव कॉल ऐं तव्हांजा लिखिया सुणनि सुणनि हथनि सां लिखियल प्यारा प्यारा मैसेज